नमस्कार श्रोते हो, मी आहे आज तुमच्यासोबत अपेक्षा खोचे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ फ्रिक्वेन्सी 648 किलोहर्ट्सवर मराठी कार्यक्रम। बरं मित्रांनो, खिडकीबाहेर जरा नजर टाका बरं। बाहेर निसर्गाने आपला कॅनव्हास ओला करायला सुरुवात केली आहे। ते काळे ढग, हवेतली ती छानशी गारवा देणारी झुळूक आणि तो मातीचा सुगंध, शेवटी आपल्या सगळ्यांच्या आवडता प्रतीक्षेत असलेला पाऊस आलाच। आज रेडिओ स्टेशनवर येत असताना एक खूप सुंदर विचार मनात आला की पाऊस सगळ्यांवर सारखाच पडतो, पण प्रत्येकाची भिजण्याची पद्धत मात्र वेगळी असते, कारण या एका पावसाचे रूप प्रत्येकासाठी वेगळी आहे आणि आपली भाषा तर एवढी श्रीमंत आहे की तिने या रूपांना खूप सुंदर नाव दिलीत, हो ना? श्रोतेव, जेव्हा हा पाऊस निसर्गाच्या कॅनव्हासवर येतो तेव्हा तो फक्त पाणी नसतो। जेव्हा कडक उन्हाळ्यानंतर पहिली वृष्टी होते तेव्हा त्या मातीतून येणारा सुगंध म्हणजे निसर्गाने घेतलेला पहिला मोकळा श्वास असतो आणि हा वर्षा ऋतू आपल्या संपूर्ण सृष्टीचा श्रृंगार करायला येतो। श्रोतेव, निसर्गाची किमया बघा। नभातून कोसळणाऱ्या त्या जलधारा झाडांच्या पानावर पडला की असं वाटतं प्रत्येक पानावर निसर्गाने मोती विखुरले आहेत। सुकलेल्या नद्या पुन्हा वाहू लागतात तर डोंगरावर हिरवा शालू पांघरला जातो, झाडे नव्याने

न्हाऊन निघतात, हो ना? आणि मग अशा या रम्य सुंदर निसर्गाच्या सानिध्यात रंगता रंगता आपोआप आपल्या ओठांवर एक गाणं येतं. असा हा सुरांचा पाऊस मनाला तृप्त करतो. चला ऐकूया आजचं हे पहिल्या सरीचं गाणं, तुमच्या मनाला कितपत चिंब करतंय ते. स्वर हमसिका अय्यर, संगीत कौशल इनामदार आणि रचना रानकवी नाधो महानोर यांची.

तर श्रोते हो, कसं वाटलं गाणं? मनाला चिंब केलं ना? श्रोते हो, बाहेर पाऊस छान रिमझिमतो तेव्हा या पावसात दोन गोष्टी आपल्याला थेट आपल्या बालपणाच्या अंगणात नेऊन सोडतात. पहिली म्हणजे ये रे पावसा तुला देतो पैसा अशा गाण्यातून, आणि

0: दुसरं म्हणजे चिव काऊच्या गोष्टीतून. पाऊस सुरू झाला की काऊ दादाच्या घरट्याची वेगळीच धावपळ उठते. पण भाग दोन या गोष्टीत उन्हाळ्यात चिवताईच्या घरट्याची कशी गंमत उडते ते ऐकूया. डोंगरा एवढी जुनी पण नेहमीच नवीन वाटणारी. आणि गोष्ट सांगायला आले आहेत सानंद गोष्ट सांगा प्रतियोगितेची विजेता सौ योगिनी शृंगारपुरे. आज पुन्हा एकदा त्या सुंदर बालपणात डोकवूया आणि काऊ चिमणीच्या त्या आठवणींना उजाळा देऊया.
1: नमस्कार योगिनीताई. सानंद गोष्ट सांगा प्रतियोगिताच्या अंतिम फेरीमध्ये आपण विजेता ठरल्या, त्याकरता आकाशवाणी इंदूरच्या मराठी कार्यक्रमतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन.
2: आपला खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद अपेक्षाताई. कार्यक्रमात मला संधी दिली त्याच्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद.
1: गोष्ट सांगा प्रतियोगिताच्या जेव्हा अंतिम निकाल लागत होता तेव्हा तुमच्या मनात काय चाललं होतं त्यावेळेस?
2: अंतिम निकाल जेव्हा लागत होता तेव्हा मला वाटलं नव्हतं की मला प्रथम क्रमांक मिळेल किंवा पुरस्कार मिळेल. कारण आणखीनही पुष्कळ खूप चांगले चांगले गोष्ट खूप छान छान गोष्टी सांगितल्या होत्या आणि चांगले वक्ते होते तिथे. तर त्याच्यामुळे मी अशी अपेक्षा ठेवली नव्हती की मला हा पुरस्कार मिळेल म्हणून. त्याच्यामुळे माझ्यासाठी एकदम ते खूप छान वाटलं मला.
1: आणि मी तिथे होते, मी पाहिलं की जेव्हा तुम्ही कहाणी आपली सुरू केली तर थोड्या वेळाने मला वाटतं माईकच्या प्रॉब्लेममुळे तो बंद झाला माईक आणि तुम्ही न थांबता तुमची स्टोरी सुरू केली. तर त्या क्षणी एकदम काय का की आपण घाबरून जातो ना की एवढे श्रोते आपल्या समोर बसलेले आणि आपला आवाज पूर्ण जातोय की नाही हॉलमध्ये. पण तेव्हा अगदी सगळे म्हणजे कोणाचाही जरा आवाज नव्हता येत की तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचो. तर त्या क्षणी काय वाटलं म्हणजे तुम्ही न थांबता परत तुमची कहाणी सुरू केली?
2: हा, त्याचं कारण असं आहे की मी शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि आमच्या जसं सीबीएसई पॅटर्न मध्ये टीचर्सची ट्रेनिंग असते तर माईक वरती वगैरे बोलणं वगैरे ह्याची नेहमी ट्रेनिंग आणि हे असते डेमोज असतात. तर ह्याचा मला त्या क्षणी फायदा झाला कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तुमचा डेमो चालला आहे, जे मोठे ऑफिशियल्स आहेत तुमचं प्रेझेंटेशन पाहतायत आणि अचानक माईक बंद पडतो. मग त्यावेळेला जी तुमची कसोटी असते की तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स तुमचा जातो का, तुम्ही एकदम गडबडता का, तर ती जी ट्रेनिंग आहे ती त्यावेळेला मला कामासाठी. बऱ्याच वेळेला असं होतं की काहीतरी टेक्निकल डिफॉल्ट असतात आणि मग आपल्याला मध्येच आपण काहीतरी प्रतिबंध येतात, काही बाधा येतात, पण आपण आपलं काम सुरू ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट ही पण मनात होती की वेळ निघून चाललाय, तिथे वेळेचं बंधन आहे गोष्ट सांगा स्पर्धेमध्ये. तर ती गोष्ट आपली 5 मिनिटं आणि त्याच्या पुढे कमीत कमी 15 सेकंद त्याच्यात आपली संपली पाहिजे. तर आपण आता मध्ये जर थांबलो तर ते वेळेत आपली गोष्ट बसणारी बाद होईल, हा पण एक विचार होता. तर त्यामुळे मी माझी गोष्ट सुरू ठेवली, फक्त माझा आवाज मी थोडासा अजून मोठा करून घेतला की सगळ्यांपर्यंत तो आवाज पोहोचावा म्हणून. मला खरंच कौतुक वाटतं सानंद संस्थेचं की इतके उपक्रम अमराठी प्रदेशामध्ये आपली मातृभाषा जगवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी, लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी, रुजवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेत. तर फारच अत्यंत शिस्तबद्ध पण असतं आणि खूप छान असतं, सगळ्यांचा प्रतिसाद पण फार छान असतो. लहान मुलंच बनवून घेतात की आम्ही लहान मुल बनवून आपली आजी आपल्याला कशी गोष्ट सांगेल, तसा सगळ्यांचा प्रतिसाद असतो. तर ते आणखीन छान वाटतं मग.
1: बरोबर. आणि तुमची कहाणी हीच होती की आम्हा सगळ्यांना ते लहानपणीच्या आठवणींमध्ये घेऊन गेलेली. तर मला आता सांगा की प्रथम ते अंतिम फेरीत पोहोचण्याचा जो हा आपला प्रवास होता हा कसा राहिला?
2: प्रथम फेरीमध्ये माझी गोष्ट थोडीशी वेगळी होती आणि मग नंतर जे प्रथम फेरीतले जे निर्णायक होते त्यांच्याशी थोडासा जरा संवाद झाला तर मला एक चांगलं मार्गदर्शन मिळालं की तुमची पहिल्यांनी मारुती रायांची गोष्ट घेतली होती की ते म्हणले तुमची गोष्ट छान आहे, प्रेरणास्पद पण आहे, पण गोष्ट सांगा स्पर्धा ही आजी आजोबांनी लहान मुलांना सांगण्याची गोष्ट आहे तर ती अगदी लहान मुलांपर्यंत पोहोचेल, अगदी लहान मुलांना आवडेल आणि समजेल अशी गोष्ट तुम्ही निवडा, म्हणजे ती निवड तुमची थोडीशी तुम्ही बदला तर त्याचा जास्त अजून प्रभाव पडेल. तर मग मी त्या गोष्टीवर विचार केला आणि मग मी ही गोष्ट बदलली. कारण मला असं वाटलं की जुनं ते सोनं, जी जुनी गोष्ट असली तरी आणि ते हे मॉडिफिकेशन पण ऍक्च्युली जी चिवताई चिवताई दारुगडची जुनी गोष्ट नाही, त्याचा पुढचा भाग होता आणि त्याच्यातनं शिकण्यासारखं खूप होतं. आणि मला जे मार्गदर्शक पण मिळाले अंतिम फेरीसाठी संगीता नाम जोशी आणि लोकेंद्र नाम जोशी साहेबांनी पण पुष्कळ

0: मदत केली, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन पण झालं, म्हणजे त्यांनी अजून ती गोष्ट आपण कशी आकर्षक बनवून प्रस्तुत करू शकतो, ते प्रस्तुतीकरणावरती त्यांनी आणखीन काम केलं, तर ती खूप छान आणखीन त्याचा प्रतिसाद मिळाला मला.
1: आणि मला वाटतं लहान पोरांची जी सुरुवात असते ती याच कहाणीनी असते.
0: हो, मनातल्या आपल्या कोपऱ्यातली गोष्ट आहे.
1: बरं, मग ज्या गोष्टी करता आपल्याला प्रथम स्थान मिळाला ती आमच्या श्रोत्यांना ऐकण्यात आनंद येईल, तर आपण सुरू करूया.
0: हा, जरूर जरूर. बरं का मुलांनो, आपली गमाडी गंमत जमाडी जम्मत, आजीच्या बटव्यात पान सुपारी, आजीची गोष्ट नेहमीच भारी, तर मग कशाची पाहिजे वाट, चला तर करूया गोष्टीला सुरुवात. एक होती चिव. अरे आता तुम्हाला वाटेल आजी तीच परत जुनी गोष्ट सांगणारे, चिवताई चिवताई दारूगडची, तसं नाही बरं का. ही गोष्ट आहे चिवताई चिवताई दारूगड भाग 2, गोष्ट पण नवीन आणि त्यातली शिकवण पण नवीन, तर लक्ष देऊन ऐका बरं का. तर एक होती चिव आणि एक होता काऊ. चिवच घर होत मेणाच आणि काऊच घर होत शेणाच. एकदा काय झालं, कडक उन्हाळा पडला, प्रचंड उकाडा, मग काय झालं, चिवताईचं घर वितळून गेलं, कावळेदादाचं घर मात्र राहून गेलं. आता चिवताई म्हणाली, चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव चिव, आता एवढ्या उन्हाळ्यात मी कुठे जाऊ, खूप ऊन लागतंय मला. आता या एवढ्या तापक्रमात जर नवीन घरट बांधलं तर ते सुद्धा वितळून जाणार, मग आता काय करावं, आता कोणाच्या तरी घरी आश्रय घ्यावा लागेल. मग तिला कोणाची आठवण आली, आपल्या मित्राची, कावळेदादाची. त्या तिकडे पलीकडे पिंपळाच्या झाडावर कावळेदादाचं घरट आहे, मग जाऊया का तिकडे. पण चिवताईनी मनात विचार केला, कावळेदादा घेईल का आपल्याला घरा, कारण जेव्हा तो आला होता पावसाळ्यात कुडकुडत कुडकुडत आपल्या दाराशी दार उघड दार उघड म्हणत होता, तेव्हा आपण त्याला लवकर घरातच नाही घेतलं. आपण काय म्हणालो, थांब रे कावळ्या, मी माझ्या बाळाला आंघोळच घालते, मग त्याला भरवते, मग त्याचं आवरूनच देते, असं करून आपण त्याला किती वाट पाहायला लावली. पण आता प्रयत्न तर करणं भाग होत. मग चिवताई उडत उडत गेली कावळेदादाच्याकडे आणि त्याच्या दारावर थाप मारली, म्हणाली, कावळेदादा कावळेदादा दार उघड, टप टप टप टप. तर काय, कावळेदादानी लगेच दार उघडलं, कारण त्यांनी लगेच चिवताईचा आवाज ओळखला. चिवताईला आश्चर्य वाटलं, अरे आपल्यासाठी लगेच कावळेदादाने दार उघडलं. कावळेदादा म्हणाला, ये ये ये चिवताई, ये कशी आहेस तू. कावळेदादाची 2 छोटी छोटी पिल्लं होती बरं का, ती पुढे आली आणि म्हणाली, चिव मावशी नमस्कार, या बसा. चिवताईला अगदी ओशाळवाणं झालं, कारण जेव्हा कावळेदादा तिच्या घरी आला होता तेव्हा तिने मात्र त्याला, जा एका कोपऱ्यात जाऊन बस, माझं घर ओलं करू नको, असं सांगितलं होतं. इथे मात्र तिचा किती आदर सत्कार. कावळेदादाचं एक पिल्लू होतं, त्यांनी आणला गुळाचा खडा आणि दुसऱ्या पिल्लाने आणला वाळ्याचं थंडगार पाणी. चिवताईने गुळ खाल्ला आणि पाणी प्यायलं, तिला अगदी शांत वाटलं. कावळेदादा म्हणाला, चिवताई आता तू थोडा विश्रांती घे बरं का, तिथपर्यंत मस्तपैकी स्वयंपाक होतोय, मग आपण जेवण करूया. चिवताईला आश्चर्य वाटलं, अरे आपल्याला जेवायला कोण देणार आहे, मग आता उन्हाळ्यामध्ये आपण काय करता पाहू, सांगा पाहू. कावळेदादांनी काय बनवलं असेल, हा आंब्याचा रस, पुऱ्या, कैरीचं लोणचं, कुरड्या, पापड, भजी, असा मस्त फक्कड बेत होता. अगदी वदनिकवळ घेता म्हणून छान अंगत पंगत बसली. आता पहिला घास चिवताईनी खाल्ला, तसं तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी येऊ लागलं, खूप रडू आलं तिला. कावळेदादा म्हणाला, अगं चिवताई तू रडते काय, असं जेवणाच्या पानावर बसून रडू नाही, काय झालं तुला, डोळे पूस आणि जेव पाहू. चिवताई म्हणाली, कावळेदादा मला फार वाईट वाटतंय, तू माझ्या घरी आलास तर मी तुला काही विचारलं नाही, तुला भूक लागली म्हणून तू खिचडी खाल्ली, तर मी तुला चुलीच्या लाकडांनी चटका दिला रे, मला खूप जास्त वाईट वाटतंय, मला माफ कर. कावळेदादा म्हणाला, अगं चिवताई झालं गेलं विसरून जा, तू माझी मैत्रिणीच की नाही, आणि हे बघ जेव्हा मला गरज होती तेव्हा तू आपल्या घरात मला जागा दिलीस की नाही राहिला. मग आता आपण जुन्या गोष्टी विसरून जाऊया, डोळे पूस आणि मस्तपैकी जेवण का पाहू. मग चिवताईनी डोळे पुसले आणि सगळ्यांनी आनंदाने जेवण केलं, आणि जितके दिवस उन्हाळा होता तितके दिवस चिवताई आनंदाने कावळेदादाच्या घरी राहिली. आता या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळतं मुलांना, तुम्ही सांगा पाहू या गोष्टीमध्ये तुम्हाला कोण आवडलं, कावळे दादा आवडला की चिवटही आवडली? कावळे दादा का आवडला? कावळे दादा कसा काळा काळा कुट्ट आणि काव काव कर्कश ओरडणारा, आणि चिवताई कशी गोरी गोरी पान चिव चिव चिव चिव. हा, कारण कावळे दादा वागायला छान होता, दिसायला देखणी गोरी पान, वागायला मात्र तीर्थ ध्यान. आवडणार नाही कोणाला जरी ती असली चिवताई छान. कावळे दादा काळा काळा पण तो प्रेमाचा साधा भोळा, जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो तो सगळ्यांना आवडतो. म्हणून बाहेरच्या रंगरूपापेक्षा चांगले गुण आत्मसात करावे, कारण जो छान वागतो तोच सगळ्यांना आवडतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणी आपलं मित्रमैत्रीण आपल्याशी चुकीचं वागलं, वाईट वागलं, तर लगेच आपण सुद्धा त्याच्याशी वाईट वागू नये. आपण चांगलं वागून सुद्धा त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ शकतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय शिकलो या गोष्टीतून, की आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते अतिथी देवो भव. जो कोणी पाहुणा आपल्या घरी येईल तो देवा समान आहे, त्याचं चांगलं आदर आतिथ्य करा आणि पाहुणचार करा आणि त्याला छान वाटेल असं वागा. तर मग कशी वाटली मुलांना तुम्हाला गोष्ट?
1: खूप छान योगिनीताई, आम्हाला परत तुम्ही जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेल्या आणि आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करते की आपण आपला एवढा अमूल्य वेळ आम्हाला दिला. आणि आता इतकी छान गोष्ट आपण सांगितली आहे, तर एक गाणं पण झालं पाहिजे लहान मुलांकरता.
0: हो बरोबर आहे, आता जुनी गोष्ट झाली तर जुनं गाणं पण. मला ते असंच गाणं फार आवडतं, सांग सांग भुलानात, अगदी जुनं गाणं आहे पण त्याच्यामध्ये किती गंमत आहे. तर तेच गाणं मुलांना आज पण ऐकवलं तर त्यांना खूप छान वाटेल.
1: बिलकुल, चला आपण आपल्या आवडीचं गाणं ऐकूया. क्षमा खडीकर आणि योगेश खडीकर, रचना खडीकर यांच्या स्वरात आहे आणि मीना खडीकर यांनी याचं संगीत दिलं आहे. तर चला आपण सगळे मिळून हे छान गाणं योगिनी ताई बरोबर ऐकूया. आणि योगिनी ताई, गाणं ऐकायच्या आधी आपला मी खूप खूप आभार व्यक्त करते.
0: खूप खूप धन्यवाद.
2: बोला ना अर शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

काय मग मंडळी, पोहोचलात ना थेट बालपणात, जेव्हा लहानपण, पाऊस आणि गाणी हा त्रिवेणी संगम होतो तेव्हा गीतकार कवी मंगेश पाडगावकर आठवतात. त्यांचा पाऊस मोठ्यांच्या मनात प्रेमाचा घन निळा बनून बरसतो, तर दुसरीकडे लहान मुलांच्या तोंडून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का असा निरागस प्रश्नही विचारतो. श्रोत्यो, पाऊस आणि मातीचं नातं जितकं जुनं तितकंच घट्ट नातं आहे निसर्ग कवी नादो महानोर यांचं पावसाशी. महारोणांनी पाऊस फक्त पाहिला नाही तर तो शेतात रानावनात अनुभवला. जेव्हा त्यांच्या शब्दांची श्रीमंती जेत रिजेत या चित्रपटात उतरली तेव्हा पावसाला एक वेगळंच रूप मिळालं आणि हाच पाऊस शब्दातून बरसू लागला. त्यांनी लिहिलेलं गाणं नभ उतरू आलं चिंब थर थर लव असं वाटतं, जणू निसर्गच त्यांच्या शब्दातून गातोय. जेव्हा हा पाऊस शब्दांच्या रूपात कागदावर उतरतो तेव्हा जन्माला येतात अशी गाणी, ज्यात गावरान मातीचा सुवास आणि रानावनातलं निसर्ग सौंदर्य दिसून येतं. त्याचबरोबर श्रोते हो, आशाताईंच्या आवाजातील ती जादू, तो थरथराट आणि ढगांचा गडगडाहट जणू आपल्याला त्या पावसाच्या धारांमध्ये प्रत्यक्ष उभं करतो. निसर्गाचं हे देखणं रूप नादो महानोर यांनी जितकं टिपलं तितकं क्वचितच कोणाला जमलं असेल. त्यांनी केवळ पावसाचं वर्णन केलं नाही तर माणसांच्या मनातील भावनांचा निसर्गाशी असलेला संबंधही जोडला. चला तर मग, जास्त वेळ न घेता तुम्हाला घेऊन जाते थेट त्या चिंब भिजलेल्या रानात. ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि ना दो महानोर यांचं शब्द. जेत रेजेत या चित्रपटातलं हे एव्हरग्रीन गाणं.

आजचा हा पावसाळी प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमचा पत्ता आहे मराठी कार्यक्रम द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी मालवा हाऊस इंदूर. पिनकोड क्रमांक आहे 452001. मी अपेक्षा खोची आता निरोप घेते. पुन्हा भेटू अशाच एका संगीतमय प्रवासात. तोपर्यंत पावसाचा आनंद घ्या, चहाचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा मराठी कार्यक्रम. नमस्कार.

धातुन न कतेत धादिन तकांदतिदा कांदतिदा कांदतिदा धातुन न कतेत धादिन तकांदतिदा कांदतिदा कांदतिदा धातुन न कतेत धादिन तकांदतिदा कांदतिदा कांदतिदा धातुन न कतेत धादिन तकांदतिदा कांदतिदा।